0: हर जगत तर तरिया और तर तरिया।
1: सलोक महला पहला सचे तेरे खंड सचे ब्रह्मांड सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तुदा खेला करोड़ सचा सबतान सचा सबजोर सची तेरी सिफत सची सलाह सची तेरी कुदरत सचे पात साह नानक सच त्यायन सच जो मर जमे सो कचन कच महला पहला।
0: वडी वडे जन वडा नाम वडी वडे जन सच ने आओ वडी वडे जन ने चल थाओ वडी वडे जन अलाओ वडी वडे बुझे सब पाओ वडी वडे जन पुछ ना दात वडी वडे जन पे आप नान कन कथनी जाए कीता करना।